पहिले बसे टोला येरा पहिले दंगा पारते छैना हेरी हेरी कना कहिले कपाल कोरते पहिले बसे टोला येरा पहिले दंगा पारते कहिले हेसे झाला बाटा कहिले भित्र पाछे आखी भौरा परे लामा अनेक रंग दाछे कहिले हेसे झाला बाटा कहिले भित्र पाछे आखी भौरा परे